भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, कवेश्वर स्तवन नाम समास, समास एक दशक सातवे। आता शब्दसृष्टीचे ईश्वर किंवा वेदावतारी कवीश्वरांना वंदन करूया। कवी हे सरस्वतीचे निजस्थान, नाना कलांचे जीवन आणि नाना शब्दांचे जणू भुवनच आहेत। पुरुषार्थाचे वैभव, जगातील ईश्वराचे महत्त्व, सत्कीर्ती यांचे स्नेहाने वर्णन करण्यासाठी कवी निर्माण झाले आहेत। शब्दरत्नांचे सागर, मुक्तांचे मुक्त सरोवर, वैराग्यवान बुद्धिवान असे कवी आहेत। कवी म्हणजे अध्यात्मरत्नांची खाण, बोलके चिंतामणी किंवा श्रोत्यांसाठी जणू कामधेनूच आहेत। कल्पनेचे कल्पतरू, मोक्षाचे नावाडी, सायुज्य मुक्तीचे विस्तारित स्वरूप आहेत। कवी म्हणजे परलोकींचा स्वार्थ, योग्यांचा गुप्त पंथ, विविध ज्ञानांच्या रूपास आलेला परमार्थ होत। निरांजनाची खुण, निर्गुण स्वरूपाची ओळख, मायातीत स्वरूपाचे लक्षण म्हणजे कवी। किंवा वेदांत सारांश, प्रत्यक्ष परमेश्वराचा अलभ्य लाभ किंवा सुलभ असा निजबोध म्हणजे कवी। कवी म्हणजे मुमुक्षुंचे अंजन, कवी म्हणजे साधकांचे साधन, कवी म्हणजे सिद्धांचे समाधान निश्चितपणे आहेत। स्वधर्माचा आश्रय, मनाचा मनोजय, धार्मिकांचा विजय म्हणजे कवी। वैराग्याचे संरक्षण, भक्तांचे भूषण, नाना स्वधर्माचे रक्षण कवी करतात। कवी म्हणजे प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी म्हणजे ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी म्हणजे उपासकांची विस्तारलेली वाढती कीर्ती आहेत। कवी नाना साधनांचे मूळ आहेत, नाना प्रयत्नांचे फळ आहेत, केवळ त्यांच्या प्रसादामुळे कार्यसिद्धी होते। कवीचा वाघविलास झाल्याशिवाय श्रवणात भरपूर रस निर्माण होत नाही। कवीमुळेच बुद्धीत प्रकाश पडून काव्यनिर्मिती होते। व्युत्पन्न व्यक्तीची योग्यता, सामर्थ्यवंताची सत्ता, विचक्षण बुद्धीचे विविध प्रकारचे कौशल्य म्हणजे कवी। काव्याची निर्मिती, नाना धाटणीचे छंद, मुद्रा, गद्य, पद्य भेदाभेद उमजणारे कवीच असतात। कवी म्हणजे सृष्टीचा अलंकार, लक्ष्मीचा शृंगार, सर्वसिद्धींचा निश्चय म्हणजे कवी। कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण, अनेक प्रकारच्या सुखांचे संरक्षण म्हणजे कवी होत। देवांचे रूप वर्णन करतात ते कवीच, ऋषींचे महत्त्व सांगतात ते कवीच, नाना शास्त्रांचे सामर्थ्य उलगडून दाखवतात ते कवीच। कवींनी आपले कार्य केले नसते तर जगाचा उद्धार झाला नसता, त्यामुळे कवी हे संपूर्ण सृष्टीचे आधार आहेत। कवीश्वर असल्यानेच विद्यादातृत्व आहे, कवींपासून सर्वज्ञता निर्माण झाली आहे। पूर्वी वाल्मिकी व्यासाधिक अनेक कवीश्वर झाले, त्यामुळे लोक शहाणे झाले। पूर्वी काव्य केली होती म्हणून विद्वत्ता निर्माण झाली।

आहेत मनुष्याच्या आकारात प्रकटलेली विवेकरूपी निधींची भांडारे म्हणजे कवी. त्यांच्यात नाना वस्तूंचे विचार भरलेले आहेत. पूर्वसंचितामुळे त्यांना गुण प्राप्त झाले असून आदिशक्तीचा त्यांना आशीर्वाद आहे, त्यामुळे ते विश्वात श्रेष्ठ आहेत. बहरून आलेल्या वृक्षाप्रमाणे विश्वातील जनांना विविध प्रकारे सुख आनंद अक्षय आनंद देत आहेत. निरांजनाची संपत्ती, विराटाची योग्य स्थिती, भक्तीच्या फळास आलेली फळश्रुती म्हणजे कवी. कवी म्हणजे ईश्वराचेच गुणगान असून कवी प्रबंध रचना ब्रह्मांड रचनेहूनही जड आहे. अशा प्रकारे कवीश्वर म्हणजे जगाला आधार असून त्यांना माझा साष्टांग नमस्कार असो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम सप्तम समास स्वपा.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे. मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढं येतं तेवढंच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करत नाही. जो कल्पनेच्या पलीकडं आहे, जिथं कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेनं कसं ओळखता येईल? जो ज्ञानाच्या पलीकडं राहिलेला आहे, त्याला माझ्या तोकड्या ज्ञानानं कसं आजमावता येणार? माझ्या बुद्धीच्या पलीकडं तो आहे, तेव्हा त्याच्या इच्छेनंच त्याचं खरं ज्ञान होणार आहे. अविद्या ती हीच आहे की आपल्या कल्पनेनं होणारं ज्ञान हेच खरं मानणं. याकरता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा. खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडं राहते. प्रल्हादाइतके आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादानं नाही चालवली. कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या यक्कश्चित संसारातसुद्धा घडतात, तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडं राहिला आहे असं मानायला काय हरकत आहे? सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे. एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो, परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसं विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईलसुद्धा, पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच. भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपलं अंतःकरण स्पष्ट दिसतं. ते जसं असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात. त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरूप आहे असं म्हटलं की बाकीचे सगळे गुण त्यामध्ये आले असं समजावं. जसा मारुतीमध्ये देव अंश होता, तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्यानं तो फुलवला, पण आपण झाकून तो भिजवून टाकला. याला काय करावं? मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागं आहे ही जाणीव ज्याला असते, त्याला उपाधीची भीती वाटत नाही, कारण ती त्याच्याच इच्छेनं आलेली आहे अशी त्याची खात्री असते. आपण आपलं मागलं

0: उरलेलं सगळं भगवंताला अर्पण करावं, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. जे निश्चित नाही त्याचं नाव कल्पना आहे. देव आहे असं निशंकपणानं वाटणं हे ज्ञान आहे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 38व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. आज त्याचाच हा पुढचा भाग आपण पाहूया. मंडळी, भारतात पहिली एअरमेल सेवा सुरू करण्याचं श्रेय JRDंच्या दूरदृष्टीला आपल्याला द्यावं लागेल. JRD हे भारतात विमान चालवण्याचा परवाना मिळवलेले पहिले वैमानिक होते. इंग्लंडच्या रॉयल एरो क्लबनं वैमानिकांसाठी एक स्पर्धा ठेवली होती. त्यात जो वैमानिक एकट्यानं 6 आठवड्यांच्या कालावधीत इंग्लंड ते भारत किंवा भारत ते इंग्लंड असा प्रवास पूर्ण करील त्याला £500 बक्षीस जाहीर केलं होतं. मुळातच साहसाची आवड असलेल्या JRDंनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं ठरवलं. या स्पर्धेत त्यावेळी 3 वैमानिक सहभागी झाले होते. एक म्हणजे मनमोहन सिंग, दुसरी व्यक्ती म्हणजे केवळ 18 वर्षांचा असलेला आस्पी इंजिनियर या नावाचा एक मुलगा, आणि तिसरी व्यक्ती म्हणजे स्वतः JRD. ते त्यावेळी साधारणपणे 27-28 वर्षांचे होते. मंडळी, उत्तम वैमानिक होण्यासाठी जे काही गुण लागतात ते JRDंमध्ये पुरेपूर भरलेले होते. वैमानिकाला कोणत्याही कठीण प्रसंगी आपलं डोकं शांत ठेवता यायला हवं. बऱ्याचदा एकापेक्षा एक कठीण असे निर्णय त्वरित घ्यावे लागतात. त्यासाठी प्रसंगावधान, साहस आणि निर्णयक्षमता या गुणांची जरुरी असते. त्याचप्रमाणे दिशांचं ज्ञान, विमानाची आकाशातली उंची, हवेचा दाब, वातावरण आदी गोष्टींचंही भान असावं लागतं. या सगळ्या गोष्टी JRDंजवळ होत्याच, आणि याच गुणांची मदत त्यांना पुढे एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी सुद्धा झाली. बरं मंडळी, या तिघांपैकी मनमोहन सिंग यांचं विमान धुक्यामुळं रस्ता हरवून पुन्हा त्याच जागी आलं, आणि आस्पी इंग्लंडहून निघून भारतात आधी पोहोचला, आणि JRD हे कराचीहून निघून इंग्लंडला पोहोचले. या धाडसी कृत्यामुळं JRDंचं नाव भारतात गाजलं, त्यांचं भारतामध्ये जंगी स्वागत झालं. यानंतर लगेचच त्यांचं थेलीशी लग्न झालं. तेव्हा थेलीनं आपल्या एका मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की माझं लग्न भारतातल्या एका प्रसिद्ध वैमानिकाशी होणार आहे. याच सुमाराला इंग्लंडच्या आर्मीमधला एक देखणा तरुण ज्याचं नाव होतं नेव्हिल विन्सेंट हा भारतात आपलं विमान घेऊन सफरीवर दाखल झाला. तो एक हौशी आणि धाडसी वैमानिक होता. भारतात फिरल्यानंतर भारतात हवाई टपाल सेवा सुरू करावी असं त्याच्या मनात आलं. त्यासाठी मदत आणि सहकार्याचं आवाहन करण्यासाठी तो JRDंकडे आला. यावेळी सर दोराबजी टाटा अँड सन्सचे प्रमुख होते, मात्र वृद्धत्वामुळे ते थकले होते. टाटांच्या कंपनीतर्फे अशा प्रकारची हवाई टपाल सेवा सुरू करायला ते परवानगी देतील याची शक्यता नव्हतीच. शिवाय त्या काळात हा निर्णय अत्यंत धाडसी आणि धोकादायक ठरू शकत होता. अशा वेळी जॉन पीटरसन, ज्यांनी JRDंना सुरुवातीला व्यवस्थापनाचे धडे दिले होते, ते मदतीला धावून आले. त्यांनी अशा प्रकारची हवाई टपाल सेवा सुरू करण्यासाठी दोराबजींचं मन वळवलं आणि टाटांच्या उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय या निमित्तानं जोडला गेला. बऱ्याच खटपटीनंतर तत्कालीन ब्रिटिश सरकारनं टाटांच्या हवाई टपाल सेवेला मान्यता दिली. 1932 या करारावर सह्या झाल्या. सरकार आणि जे आर डी यांच्यात 10 करार होऊन टाटा एअरमेल अस्तित्वात आली. पुढे जे आर डींनी इंग्लंडला जाऊन आणखी 2 विमानं खरेदी केली. त्या काळात मुंबईला विमानतळ देखील नव्हतं. जुहूला एका मैदानावर विमानं उतरवावी लागायची. या प्रसंगीचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. मंडळी, या विमानांच्या खरेदीसाठी जे आर डी आपली पत्नी थेलीसोबत इंग्लंडला गेले होते. तिथं विकत घेतलेल्या 2 विमानांपैकी एक विमान स्वतः जे आर डी येताना चालवत होते. मध्येच त्यांना नेपल्सला थांबावं लागलं. त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा वाटायला लागला आणि सणकून ताप भरला. आता विमान पुढं घेऊन जाणं अशक्य होतं. जे आर डींनी ते विमान स्वतःचं खाजगी सामान म्हणून बोटीनं मुंबईला आणलं. मुंबईच्या बेलार्ड पियर इथून ते विमान चक्क बैलगाडी ठेवून जुहूला आणलं. अर्थात या विमानाचे पंख वेगळे केल्यानंतरच ते बैलगाडीतून नेता येऊ शकलं होतं. पण हा किस्सा सांगायचा तो एवढ्यासाठी की या सगळ्या गोष्टींवरून जे आर डींच्या जिद्दीची कल्पना आपल्याला येईल. 15 ऑगस्ट 1932 रोजी त्यांनी टपाल घेऊन पहिलं उड्डाण केलं. गगनाला गवसणी घातली. मंडळी, मनामध्ये काही करण्याची जिद्द आणि आकांक्षा असेल तर त्याच्यापुढे आकाश देखील ठेंगणं वाटू लागतं, याचा प्रत्यय जे आर डीनं आला. जे आर डींची ही एअरमेल सर्व्हिस स्वतःच्या हट्टासाठी नव्हती, तर देशहिताच्या दृष्टीनं व्यापक विचार करून घेतलेला हा निर्णय होता. विमानाची उड्डाणं यशस्वी झाली तरी जे आर डीनी कोणतंही श्रेय स्वतःकडे घेतलं नाही. त्यांच्या मनात सतत आपल्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाताचा विचार असायचा. केवळ नफा तोट्याचा विचार करणारा हा उद्योजक नव्हता. इंग्लंडहून आलेल्या नेव्हिल विन्सेंटसोबत करार करून जे आर डींनी ही एअरमेल सेवा सुरू केली होती आणि नेव्हिलला आपल्या नफ्यातील 1/3 हिस्सा देण्याचं देखील त्यांनी ठरवलं होतं. तर आजच्या या भागात एवढंच. आज आपण इथं थांबूया. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां होतो. आजच्या या कार्यक्रमात आपल्या हिंदी सिनेमातील एका गाण्याने जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या एका गार्डनला कसे डेव्हलप केले याचा हा किस्सा आहे. जनरली आपल्याकडं असं म्हटलं जातं की सिनेमा पाहून लोक बिघडतात, समाज बिघडतो, पण कधी कधी सिनेमातील एखादी गोष्ट घेऊन काही चांगली घटना देखील घडते हे यातून आपल्याला दाखवायचं आहे. आणि ह्याला कारणीभूत ठरले आपले हिंदी सिनेमातील गाणे आणि त्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक होते व्ही शांताराम, शांताराम बापू, असं याचं हे मराठी कनेक्शन आहे. काय होता हा किस्सा? मित्रांनो, समाजाचे प्रतिबिंब सिनेमात पडते असं आपण म्हणतो, ते खरं देखील आहे, पण कधीकधी सिनेमातील चांगल्या गोष्टी बघून समाजात देखील त्याचे अनुकरण केले जाते. 50 दशकात एका हिंदी सिनेमातील एक गाणे ज्या पद्धतीने चित्रित केले ते पाहून तत्कालीन मैसूर स्टेट सरकारने त्यांच्या एका गार्डनला जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी सुंदर करून जगप्रसिद्ध केले. हा किस्सा फार रंजक आहे बरं का. मित्रांनो, आज कर्नाटकमधील वृंदावन गार्डन हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र झाले आहे, पण त्यातील सौंदर्य वाढवण्यासाठी एका हिंदी गाण्याचे कॉन्ट्रीब्युशन फार मोठे आहे. 1928 साली मैसूर स्टेटमधील कावेरी नदीवर बांधले गेलेल्या कृष्णराजा सागर डॅमच्या बॅकवॉटरवर वृंदावन गार्डन बनवण्याचे ठरवले. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे या डॅम आणि गार्डनमध्ये मोठे योगदान होते. सलग 4 काम चालले आणि 1932 हे गार्डन पर्यटकांसाठी खुले झाले. हे वृंदावन गार्डन आणखी सुंदर होण्यासाठी तब्बल 20-25 एक घटना घडली आणि त्यानंतर मात्र या गार्डनचा कम्प्लीट मेकओव्हर झाला आणि या मेकओव्हरला कारणीभूत ठरले आपल्या हिंदी सिनेमातील एक गाणे. कोणते होते ते गाणे? मित्रांनो, 50 चित्रपती व्ही शांताराम आपल्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटाची तयारी करत होते. संपूर्णपणे नृत्य संगीतावर आधारित हा चित्रपट टेक्निकलर होता. शांताराम बापूंनी यावर वारे माप असा प्रचंड खर्च केला होता. संध्या आणि गोपीकृष्ण हे या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकांमध्ये होते. अभिजात पारंपरिक नृत्यकला आणि लोकप्रिय नृत्यकला यातील संघर्ष पूर्वीपासून चालू असतो. परंपरा, रूढी, प्रिय सनातनी समाजाला या सुधारणांचे वावडे असते, त्यातून हा संघर्ष निर्माण होतो. त्याचे काही प्रतिबिंब या सिनेमात पडलेले दिसले. अर्थात सिनेमाच्या या आशयाशी आपल्या किस्स्यासोबतचा काहीही संबंध नाही बरं का. या चित्रपटातील एक गाणे शांताराम बापूंना वृंदावन गार्डनमध्ये चित्रित करायचे होते. त्यासाठी त्यांनी त्यांचे कॅमेरामन जी बालकृष्ण यांना मैसूरला पाठवले. शांताराम बापूंना या गार्डनमधील पाण्याच्या कारंजाचे मोठे आकर्षण होते. त्यावेळी हे कारंजे तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेत झेप घेत असायचे. प्रत्येक कारंजाचा फवाऱ्याचा वेग आणि वेळ वेगवेगळी होती. शांताराम बापूंनी आपल्या कॅमेरामनला प्रत्येक कारंजाचा वेग आणि वेळ याची डिटेल माहिती घ्यायला सांगितली. सर्व माहिती हाताशी आल्यानंतर शांताराम बापूंचे सगळे युनिट मैसूरला वृंदावन गार्डनमध्ये पोहोचले आणि सलग 8 त्यांनी नयन सो नयन नाही मिलाओ या गाण्याचे चित्रीकरण केले. त्यावेळी वृंदावन गार्डनला आजच्यासारखी गर्दी नसायची, त्यामुळे शांताराम बापूंना कदाचित मनासारखे चित्रीकरण करता आले असावे. निगेटिव्ह प्रोसेसिंग होऊन
ज्या वेळेला समोर आल्या त्यावेळेला त्यातील दृश्य पाहून सगळेजण खूपच भारावून गेले, कारण अतिशय सुंदर असे याचे चित्रीकरण झाले होते. सर्वांना हे चित्रीकरण खूपच आवडले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर प्रेक्षकांच्या या सिनेमावर, या गाण्यावर अक्षरशः उड्या पडल्या आणि या गाण्याच्या टेकिंगवर प्रेक्षक जाम फिदा झाले. कर्नाटकात तर या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. या सिनेमाला संगीतकार वसंत देसाई यांचे संगीत होते. या चित्रपटातील हरेक गाणे लोकप्रिय ठरले. बापूंचा हा अतिशय लाडका सिनेमा होता. मुंबईच्या दादर स्थित शांताराम बापू यांच्या मालकीच्या प्लाझा या आलिशान चित्रपटगृहात हा सिनेमा पुढे अनेक वर्ष रिपीट रनला प्रदर्शित होत असे. 80 दशकात बापूंनी तंत्राच्या सहाय्याने साऊंड क्वालिटीला नवीन लुक देत पुन्हा एकदा हा सिनेमा रिलीज केला आणि पुन्हा एकदा या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक यश मिळवले. आता या किस्स्यातला शेवटचा पंच. मित्रांनो, या सिनेमाच्या यशाची वार्ता प्रशासनाच्या वतीने म्हैसूर स्टेट सरकारकडे गेली आणि त्यांनी याच लोकप्रियतेला आणखी कॅश करायचे ठरवले. त्यांनी जपानमधील एका कंपनीतील तंत्रज्ञांना बोलावून या कारंजांना आता म्युझिकल बनवले. आता म्युझिकच्या तालावर कारंजी थुई थुई नाचू लागली. संगीत आणि टेक्नॉलॉजी या दोघांचा समन्वयातून नयनरम्य असे दृश्य वृंदावन गार्डनमध्ये पाहायला मिळू लागले. आता भारतासोबतच जगभरातील पर्यटक देखील या वृंदावन गार्डनला आवर्जून भेट देऊ लागले. या गार्डनची लोकप्रियता आस्था गायत कायम आहे आणि शांताराम बापूंच्या त्या गाण्याचा ही लोकप्रियता वाढवण्याला नक्की हातभार लाभलेला आहे. मित्रांनो, शांताराम बापू मराठी, पण त्यांचं मॅक्सिमम काम हे हिंदीमधलं, पण एक मराठी रसिक म्हणून आपल्या सर्वांना कायम त्यांचा अभिमान वाटतो. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद.

नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. लेखिका म्हणून आपल्याला माहीत असलेल्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके या रेडिओच्या माध्यमातून रोजच कुठल्या ना कुठल्या तरी गाण्यातून आपल्याला भेटत असतात. कधी ते गाणं बाबूजींच्या आवाजातून आपल्यापर्यंत येतं, तर कधी लताबाईंच्या गोड आवाजात, तर कधी जयवंत कुलकर्णी यांच्या आनंदी आवाजातून आपल्यापर्यंत येत राहतं. मित्र हो, आज पाहूया शांताबाई शेळके यांचं आणखी एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी. प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी, कळेल का ते तुला कधी, काय उमलते मनामधी. प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी. आपल्या आयुष्यात आलेल्या या राजबिंड्या युवकावर या युवतीचं प्रेम जडलं आहे. दिवसा त्याच्याबरोबर काम करताना एक अनामिक आनंद तिला मिळत राहतो, पण रात्री उशिरापर्यंत जागी राहूनही ती फक्त त्याचाच विचार करत असते, आणि रात्री पडणाऱ्या स्वप्नात मात्र त्याच्या बाहुपाशात असल्याचं स्वप्न तिचा पाठलाग करत राहतं. प्रेमाची ही भावना शब्दातून व्यक्त कशी करावी हे मात्र तिला काही केल्या सुचत नाही आहे. म्हणूनच ती आपल्या प्रियकराला विचारते आहे, तुझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करायचं ठरवलं की माझ्या छातीत धडधडायला लागतं. माझं तुझ्यावर असलेलं हे अबोल प्रेम मी न सांगताही तुला कधी कळेल का? तुझ्याशी बोलत असताना मनाला खूप प्रसन्न वाटतं. तू बोलायला लागलास की तुझी बोलण्याची जादू मनाला भुरळ घालते. तू कामात दंग असतोस तेव्हाचं तुझं रूप डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतं. माझ्या मनात उमलत जाणारं तुझ्या प्रीतीचं हे कमळ मी न सांगताही तुला कधीतरी दिसावं असं सारखं या वेड्या मनाला वाटत राहतं. नजर भेटता नजरेला बिंबलोचनी ते ठसते. नजर भेटता नजरेला बिंबलोचनी ते ठसते. धडधडते काळी जवरी वीज नसांमधूनही घुसते. ओठांवर जे थरथरते ओळख शिलका सांग कधी. प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी. तुझ्या नजरेला जेव्हा जेव्हा माझी नजर मिळते तेव्हा काही क्षण मी तुझ्याकडे पाहत राहते, पण नंतर मात्र स्त्री सुलभ लज्जेमुळे माझे डोळे आपोआपच खाली वळतात. तरीही या डोळ्यासमोर माझ्या मनमोहनाची मूर्ती माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत असल्याचं मला जाणवत राहतं. माझं हृदय उगीच धडधडायला लागतं आणि तुझ्या नजरेतली प्रेमाची वीज नसानसात भिजल्यामुळे गोड शिरशिरी सर्वांगावर बराच वेळ तरंगत राहते. खूपदा व्यक्त होता होता ओठांच्या काठावर येऊनही शब्दातून व्यक्त न होणारी ही अव्यक्त प्रेमाची भावना तुला कधीतरी ओळखता येईल का? तसं झालं तर मग माझ्या इतकं भाग्यवंत कुणीही नसेल. पैल तीरावर मूर्ती तुझी वाट बघे मी ऐल तिरी. घुमतो पावा एक इथे सूर भरे लहरी लहरी. कसे पोचवू गीत तुला अफाट वाहे मध्ये नदी. प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी. आपण जरी रोज भेटत असलो तरी कधीकधी मला वाटतं प्रेमनदीच्या या काठावर आपण दोघेही उभे असलो तरी मी नदीच्या एका बाजूला उभी राहून तुझ्याकडे पाहत असले आणि तू मला दिसत असलास तरी नदीच्या पैल तीरावर तू उभा आहेस. तुझ्या हृदयातून निघणारे स्नेहाच्या बासरीचे सूर या शांत वातावरणातून सहजपणे माझ्यापर्यंत येऊन पोचतात. मनाला चिंब करणाऱ्या त्या सुरांमधून माझ्याही हृदयात
प्रीतीचं संगीत वाजायला लागतं खरं, पण हृदयविणा छेडणारं हे गीत स्त्री सुलभ लज्जेमुळे मी तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही। आता तूच या प्रेमभावना कधी समजून घेशील याची मी वाट पाहते आहे। ताण सोसवे मुळी नहा, व्याकुळ झाला जीवाता, फुलल्या वाचून सुखायची अशीच काही प्रेमकथा। साध घातली मी तुझला, देशील ना पड साध कधी, प्रीती जडली तुझ्यावरी, कळेल का ते तुला कधी। तुला माझं प्रेम समजावं म्हणून हा जीव व्याकुळ झाला आहे, तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे हे शब्द मात्र ओठांवर येऊन प्रयत्न करूनही बाहेर यायला तयार नाहीत। मनाच्या या द्विधा मनस्थितीमुळे निर्माण झालेला ताणही आता जास्त काळ सोसता येत नाही आहे। आपली ही प्रेमाची कहाणी वाऱ्यावर उडून तर जाणार नाही ना अशी शंका हल्ली माझ्या मनात येत राहते। म्हणूनच सगळं धैर्य एकवटून आज मी तुला जी साथ घातली आहे त्या माझ्या हाकेला तू प्रतिसाद देशील ना, तरच आपली ही प्रेमकथा फुलत राहील। संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गोड गाणं गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनीही समरसून गायलं आहे, त्यामुळे हे गोड गाणं नंतरही मनाच्या एका कोपऱ्यात पार्श्वसंगीतासारखं वाजत राहतं। बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, धन्यवाद।

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, कवेश्वर स्तवन नाम समास, समास एक दशक सातवे। आता शब्दसृष्टीचे ईश्वर किंवा वेदावतारी कवीश्वरांना वंदन करूया। कवी हे सरस्वतीचे निजस्थान, नाना कलांचे जीवन आणि नाना शब्दांचे जणू भुवनच आहेत। पुरुषार्थाचे वैभव, जगातील ईश्वराचे महत्त्व, सत्कीर्ती यांचे स्नेहाने वर्णन करण्यासाठी कवी निर्माण झाले आहेत। शब्दरत्नांचे सागर, मुक्तांचे मुक्त सरोवर, वैराग्यवान बुद्धिवान असे कवी आहेत। कवी म्हणजे अध्यात्मरत्नांची खाण, बोलके चिंतामणी किंवा श्रोत्यांसाठी जणू कामधेनूच आहेत। कल्पनेचे कल्पतरू, मोक्षाचे नावाडी, सायुज्य मुक्तीचे विस्तारित स्वरूप आहेत। कवी म्हणजे परलोकींचा स्वार्थ, योग्यांचा गुप्त पंथ, विविध ज्ञानांच्या रूपास आलेला परमार्थ होत। निरांजनाची खुण, निर्गुण स्वरूपाची ओळख, मायातीत स्वरूपाचे लक्षण म्हणजे कवी। किंवा वेदांत सारांश, प्रत्यक्ष परमेश्वराचा अलभ्य लाभ किंवा सुलभ असा निजबोध म्हणजे कवी। कवी म्हणजे मुमुक्षुंचे अंजन, कवी म्हणजे साधकांचे साधन, कवी म्हणजे सिद्धांचे समाधान निश्चितपणे आहेत। स्वधर्माचा आश्रय, मनाचा मनोजय, धार्मिकांचा विजय म्हणजे कवी। वैराग्याचे संरक्षण, भक्तांचे भूषण, नाना स्वधर्माचे रक्षण कवी करतात। कवी म्हणजे प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी म्हणजे ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी म्हणजे उपासकांची विस्तारलेली वाढती कीर्ती आहेत। कवी नाना साधनांचे मूळ आहेत, नाना प्रयत्नांचे फळ आहेत, केवळ त्यांच्या प्रसादामुळे कार्यसिद्धी होते। कवीचा वाघविलास झाल्याशिवाय श्रवणात भरपूर रस निर्माण होत नाही। कवीमुळेच बुद्धीत प्रकाश पडून काव्यनिर्मिती होते। व्युत्पन्न व्यक्तीची योग्यता, सामर्थ्यवंताची सत्ता, विचक्षण बुद्धीचे विविध प्रकारचे कौशल्य म्हणजे कवी। काव्याची निर्मिती, नानाधाटणीचे छंद, मुद्रा, गद्य, पद्य भेदाभेद उमजणारे कवीच असतात। कवी म्हणजे सृष्टीचा अलंकार, लक्ष्मीचा शृंगार, सर्वसिद्धींचा निश्चय म्हणजे कवी। कवी सभेचे मंडण, कवी भाग्याचे भूषण, अनेक प्रकारच्या सुखांचे संरक्षण म्हणजे कवी होत। देवांचे रूप वर्णन करतात ते कवीच, ऋषींचे महत्त्व सांगतात ते कवीच, नाना शास्त्रांचे सामर्थ्य उलगडून दाखवतात ते कवीच। कवींनी आपले कार्य केले नसते तर जगाचा उद्धार झाला नसता, त्यामुळे कवी हे संपूर्ण सृष्टीचे आधार आहेत। कवीश्वर असल्यानेच विद्यादातृत्व आहे, कवींपासून सर्वज्ञता निर्माण झाली आहे। पूर्वी वाल्मिकी व्यासाधिक अनेक कवीश्वर झाले, त्यामुळे लोक शहाणे झाले। पूर्वी काव्य केली होती म्हणून विद्वत्ता निर्माण झाली, पंडित व्युत्पन्न झाले। पूर्वी झालेले, आता असलेले आणि पुढे होणारे थोर थोर कवीश्वर यांना नमन। कवी म्हणजे चातुर्याची मूर्ती असून ते बृहस्पतीच आहेत। त्यांच्या मुखातून वेद श्रुती बोलतात, लोकांवर उपकार करण्यासाठी कवी लिहितात असे पुढे देखील मी सांगणार आहे। कवी म्हणजे अमृताचे मेघ, नवरसांचे ओघ, नाना सुखांचे उचंबळलेले सरोवर आहेत। मनुष्याच्या आकारात प्रकटलेली विवेकरूपी निधींची भांडारे म्हणजे कवी। त्यांच्यात नाना वस्तूंचे विचार भरलेले आहेत। पूर्वसंचितामुळे त्यांना गुण प्राप्त झाले असून आदिशक्तीचा त्यांना आशीर्वाद आहे, त्यामुळे ते विश्वात श्रेष्ठ आहेत। बहरून आलेल्या वृक्षाप्रमाणे विश्वातील जनांना विविध प्रकारे सुख आनंद अक्षय आनंद देत आहेत। निरांजनाची संपत्ती, विराटाची योग्य स्थिती, भक्तीच्या फळास आलेली फळश्रुती म्हणजे कवी। कवी म्हणजे ईश्वराचेच गुणगान असून कवी प्रबंध रचना ब्रह्मांड रचनेहूनही जड आहे। अशा प्रकारे कवीश्वर म्हणजे जगाला आधार असून त्यांना माझा साष्टांग नमस्कार असो। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम सप्तम समास स्वपाक।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहे. मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढं येतं तेवढंच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथं कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेनं कसं ओळखता येईल? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिलेला आहे, त्याला माझ्या तोकड्या ज्ञानानं कसं आजमावता येणार? माझ्या बुद्धीच्या पलीकडं तो आहे, तेव्हा त्याच्या इच्छेनंच त्याचं खरं ज्ञान होणार आहे. अविद्या ती हीच आहे की आपल्या कल्पनेनं होणारं ज्ञान हेच खरं.

असं मानायला काय हरकत आहे. सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे. एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो, परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसं विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईलसुद्धा, पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच. भगवंताची दृष्टी तशी आहे की त्याला आपलं अंतःकरण स्पष्ट दिसतं. ते जसं असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात. त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरूप आहे असं म्हटलं की बाकीचे सगळे गुण त्यामध्ये आले असं समजावं. जसा मारुतीमध्ये देवांश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्यानं तो फुलवला पण आपण झाकून तो भिजवून टाकला, याला काय करावं. मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागं आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही, कारण ती त्याच्याच इच्छेनं आलेली आहे अशी त्याची खात्री असते. आपण आपलं मागलं घडलेलं सगळं भगवंताला अर्पण करावं, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. जे निश्चित नाही त्याचं नाव कल्पना आहे. देव आहे असं निशंकपणानं वाटणं हे ज्ञान आहे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 38व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. आज त्याचाच हा पुढचा भाग आपण पाहूया. मंडळी, भारतात पहिली एअरमेल सेवा सुरू करण्याचं श्रेय JRDंच्या दूरदृष्टीला आपल्याला द्यावं लागेल. JRD हे भारतात विमान चालवण्याचा परवाना मिळवलेले पहिले वैमानिक होते. इंग्लंडच्या रॉयल एरो क्लबनं वैमानिकांसाठी एक स्पर्धा ठेवली होती. त्यात जो वैमानिक एकट्यानं 6 आठवड्यांच्या कालावधीत इंग्लंड ते भारत किंवा भारत ते इंग्लंड असा प्रवास पूर्ण करील त्याला £500 बक्षीस जाहीर केलं होतं. मुळातच साहसाची आवड असलेल्या JRDंनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं ठरवलं. या स्पर्धेत त्यावेळी 3 वैमानिक सहभागी झाले होते. एक म्हणजे मनमोहन सिंग, दुसरी व्यक्ती म्हणजे केवळ 18 वर्षांचा असलेला आस्पी इंजिनियर या नावाचा एक मुलगा, आणि तिसरी व्यक्ती म्हणजे स्वतः JRD. ते त्यावेळी साधारणपणे 27-28 वर्षांचे होते. मंडळी, उत्तम वैमानिक होण्यासाठी जे काही गुण लागतात ते JRDंमध्ये पुरेपूर भरलेले होते. वैमानिकाला कोणत्याही कठीण प्रसंगी आपलं डोकं शांत ठेवता यायला हवं. बऱ्याचदा एकापेक्षा एक

कठीण असे निर्णय त्वरित घ्यावे लागतात. त्यासाठी प्रसंगावधान, साहस आणि निर्णयक्षमता या गुणांची जरुरी असते. त्याचप्रमाणे दिशांचं ज्ञान, विमानाची आकाशातली उंची, हवेचा दाब, वातावरण आदी गोष्टींचंही भान असावं लागतं. या सगळ्या गोष्टी जे आर डींजवळ होत्याच आणि याच गुणांची मदत त्यांना पुढे एक यशस्वी उद्योजक होण्यासाठीसुद्धा झाली. बरं मंडळी, या तिघांपैकी मनमोहन सिंग यांचं विमान धुक्यामुळं रस्ता हरवून पुन्हा त्याच जागी आलं आणि आस्पी इंग्लंडहून निघून भारतात आधी पोहोचला आणि जे आर डी हे कराचीहून निघून इंग्लंडला पोहोचले. या धाडसी कृत्यामुळं जे आर डींचं नाव भारतात गाजलं, त्यांचं भारतामध्ये जंगी स्वागत झालं. यानंतर लगेचच त्यांचं थेलमाशी म्हणजे थेलीशी लग्न झालं. तेव्हा थेलीनं आपल्या एका मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की माझं लग्न भारतातल्या एका प्रसिद्ध वैमानिकाशी होणार आहे. याच सुमाराला इंग्लंडच्या आर्मीमधला एक देखणा तरुण ज्याचं नाव होतं नेव्हिल विन्सेंट हा भारतात आपलं विमान घेऊन सफरीवर दाखल झाला. तो एक हौशी आणि धाडसी वैमानिक होता. भारतात फिरल्यानंतर भारतात हवाई टपाल सेवा सुरू करावी असं त्याच्या मनात आलं. त्यासाठी मदत आणि सहकार्याचं आवाहन करण्यासाठी तो जे आर डींकडे आला. यावेळी सर दोराबजी टाटा अँड सन्सचे प्रमुख होते, मात्र वृद्धत्वामुळे ते थकले होते. टाटांच्या कंपनीतर्फे अशा प्रकारची हवाई टपाल सेवा सुरू करायला ते परवानगी देतील याची शक्यता नव्हतीच. शिवाय त्या काळात हा निर्णय अत्यंत धाडसी आणि धोकादायक ठरू शकत होता. अशावेळी जॉन पीटरसन, ज्यांनी जे आर डींना सुरुवातीला व्यवस्थापनाचे धडे दिले होते, ते मदतीला धावून आले. त्यांनी अशा प्रकारची हवाई टपाल सेवा सुरू करण्यासाठी दोराबजींचं मन वळवलं आणि टाटांच्या उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय या निमित्तानं जोडला गेला. बऱ्याच खटपटीनंतर तत्कालीन ब्रिटिश सरकारनं टाटांच्या हवाई टपाल सेवेला मान्यता दिली. 1932 या करारावर सह्या झाल्या. सरकार आणि जे आर डी यांच्यात 10 वर्षांचा करार होऊन टाटा एअरमेल अस्तित्वात आली. पुढे जे आर डींनी इंग्लंडला जाऊन आणखी 2 विमानं खरेदी केली. त्या काळात मुंबईला विमानतळ देखील नव्हतं. जुहूला एका मैदानावर विमानं उतरवावी लागायची. या प्रसंगीचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. मंडळी, या विमानांच्या खरेदीसाठी जे आर डी आपली पत्नी थेलीसोबत इंग्लंडला गेले होते. तिथं विकत घेतलेल्या 2 विमानांपैकी एक विमान स्वतः जे आर डी येताना चालवत होते. मध्येच त्यांना नेपल्सला थांबावं लागलं. त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा वाटायला लागला आणि सणकून ताप भरला. आता विमान पुढं घेऊन जाणं अशक्य होतं. जे आर डींनी ते विमान स्वतःचं खाजगी सामान म्हणून बोटीनं मुंबईला आणलं. मुंबईच्या बेलार्ड पियर इथून ते विमान चक्क बैलगाडी ठेवून जुहूला आणलं. अर्थात या विमानाचे पंख वेगळे केल्यानंतरच ते बैलगाडीतून नेता येऊ शकलं होतं. पण हा किस्सा सांगायचा तो एवढ्यासाठी की या सगळ्या गोष्टींवरून जे आर डींच्या जिद्दीची कल्पना आपल्याला येईल. 15 ऑगस्ट 1932 त्यांनी टपाल घेऊन पहिलं उड्डाण केलं. गगनाला गवसणी घातली. मंडळी, मनामध्ये काही करण्याची जिद्द आणि आकांक्षा असेल
तर त्याच्यापुढे आकाश देखील ठेंगणं वाटू लागतं याचा प्रत्यय जेआरडीनं आला. जेआरडींची ही एअरमेल सर्व्हिस स्वतःच्या हट्टासाठी नव्हती, तर देशहिताच्या दृष्टीनं व्यापक विचार करून घेतलेला हा निर्णय होता. विमानाची उड्डाणं यशस्वी झाली तरी जेआरडीने कोणतंही श्रेय स्वतःकडे घेतलं नाही. त्यांच्या मनात सतत आपल्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाताचा विचार असायचा. केवळ नफा तोट्याचा विचार करणारा हा उद्योजक नव्हता. इंग्लंडहून आलेल्या नेव्हिल विन्सेंटसोबत करार करून जेआरडींनी ही एअरमेल सेवा सुरू केली होती आणि नेव्हिलला आपल्या नफ्यातील तिसरा हिस्सा देण्याचं देखील त्यांनी ठरवलं होतं. तर आजच्या या भागात एवढंच. आज आपण इथं थांबूया. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

0: प्यार है कहां।
1: नमस्कार रसिक मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां होतो. आजच्या या कार्यक्रमात आपल्या हिंदी सिनेमातील एका गाण्याने जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या एका गार्डनला कसे डेव्हलप केले याचा हा किस्सा आहे. जनरली आपल्याकडं असं म्हटलं जातं की सिनेमा पाहून लोक बिघडतात, समाज बिघडतो, पण कधी कधी सिनेमातील एखादी गोष्ट घेऊन काही चांगली घटना देखील घडते हे यातून आपल्याला दाखवायचं आहे. आणि ह्याला कारणीभूत ठरले आपले हिंदी सिनेमातील गाणे आणि त्या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक होते व्ही शांताराम, शांताराम बापू, असं याचं हे मराठी कनेक्शन आहे. काय होता हा किस्सा? मित्रांनो, समाजाचे प्रतिबिंब सिनेमात पडते असं आपण म्हणतो, ते खरं देखील आहे, पण कधीकधी सिनेमातील चांगल्या गोष्टी बघून समाजात देखील त्याचे अनुकरण केले जाते. 50 दशकात एका हिंदी सिनेमातील एक गाणे ज्या पद्धतीने चित्रित केले ते पाहून तत्कालीन मैसूर स्टेट सरकारने त्यांच्या एका गार्डनला जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी सुंदर करून जगप्रसिद्ध केले. हा किस्सा फार रंजक आहे बरं का? मित्रांनो, आज कर्नाटकमधील वृंदावन गार्डन हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र झाले आहे, पण त्यातील सौंदर्य वाढवण्यासाठी एका हिंदी गाण्याचे कॉन्ट्रीब्युशन फार मोठे आहे. 1928 साली मैसूर स्टेटमधील कावेरी नदीवर बांधले गेलेल्या कृष्णराजा सागर डॅमच्या बॅकवॉटरवर वृंदावन गार्डन बनवण्याचे ठरवले. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे या डॅम आणि गार्डनमध्ये मोठे योगदान होते. सलग 4 काम चालले आणि 1932 हे गार्डन पर्यटकांसाठी खुले झाले. हे वृंदावन गार्डन आणखी सुंदर होण्यासाठी तब्बल 20-25 वर्षानंतर एक घटना घडली आणि त्यानंतर मात्र या गार्डनचा कम्प्लीट मेकओव्हर झाला. आणि या मेकओव्हरला कारणीभूत ठरले आपल्या हिंदी सिनेमातील एक गाणे. कोणते होते ते गाणे? मित्रांनो, 50 चित्रपती व्ही शांताराम आपल्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटाची तयारी करत होते. संपूर्णपणे नृत्य संगीतावर आधारित हा चित्रपट टेक्निकलर होता. शांताराम बापूंनी यावर वारे माप असा प्रचंड खर्च केला होता. संध्या आणि गोपीकृष्ण हे या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकांमध्ये होते. अभिजात पारंपरिक नृत्यकला आणि लोकप्रिय नृत्यकला यातील संघर्ष पूर्वीपासून चालू असतो. परंपरा, रूढी, प्रिय सनातनी समाजाला या सुधारणांचे वावडे असते, त्यातून हा संघर्ष निर्माण होतो. त्याचे काही प्रतिबिंब या सिनेमात पडलेले दिसले. अर्थात सिनेमाच्या या आशयाशी आपल्या किस्स्यासोबतचा काही संबंध नाही बरं का? या चित्रपटातील एक गाणे शांताराम बापूंना वृंदावन गार्डनमध्ये चित्रित करायचे होते. त्यासाठी त्यांनी त्यांचे कॅमेरामन जी बालकृष्ण यांना म्हैसूरला पाठवले. शांताराम बापूंना या गार्डनमधील पाण्याच्या कारंजाचे मोठे आकर्षण होते. त्यावेळी हे कारंजे तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेत झेप घेत असायचे. प्रत्येक कारंजाचा फवाऱ्याचा वेग आणि वेळ वेगवेगळी होती. शांताराम बापूंनी आपल्या कॅमेरामनला प्रत्येक कारंजाचा वेग आणि वेळ याची डिटेल माहिती घ्यायला सांगितली. सर्व माहिती हाताशी आल्यानंतर शांताराम बापूंचे सगळे युनिट म्हैसूरला वृंदावन गार्डनमध्ये पोहोचले आणि सलग 8 त्यांनी नयन सो नयन नाही मिलाओ या गाण्याचे चित्रीकरण केले. त्यावेळी वृंदावन गार्डनला आजच्यासारखी गर्दी नसायची, त्यामुळे शांताराम बापूंना कदाचित मनासारखे चित्रीकरण करता आले असावे. निगेटिव्ह प्रोसेसिंग होऊन ज्यावेळेला समोर आल्या त्यावेळेला त्यातील दृश्य पाहून सगळेजण खूपच भारावून गेले, कारण अतिशय सुंदर असे याचे चित्रीकरण झाले होते. सर्वांना हे चित्रीकरण खूपच आवडले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर प्रेक्षकांच्या या सिनेमावर, या गाण्यावर अक्षरशः उड्या पडल्या आणि या गाण्याच्या टेकिंगवर प्रेक्षक जाम फिदा झाले. कर्नाटकात तर या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. या सिनेमाला संगीतकार वसंत देसाई यांचे संगीत होते. या चित्रपटातील हरेक गाणे लोकप्रिय ठरले. बापूंचा हा अतिशय लाडका सिनेमा होता. मुंबईच्या दादर स्थित शांताराम बापू यांच्या मालकीच्या प्लाझा या आलिशान चित्रपटगृहात हा सिनेमा पुढे अनेक वर्ष रिपीट रनला प्रदर्शित होत असे. 80च्या दशकात बापूंनी तंत्राच्या सहाय्याने साऊंड क्वालिटीला नवीन लुक देत पुन्हा एकदा हा सिनेमा रिलीज केला आणि पुन्हा एकदा या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक यश मिळवले. आता या किस्स्यातला शेवटचा पंच. मित्रांनो, या सिनेमाच्या यशाची वार्ता प्रशासनाच्या वतीने म्हैसूर स्टेट सरकारकडे गेली आणि त्यांनी याच लोकप्रियतेला आणखी कॅश करायचे ठरवले. त्यांनी जपानमधील एका कंपनीतील तंत्रज्ञांना बोलावून या कारंजांना आता म्युझिकल बनवले. आता म्युझिकच्या तालावर कारंजी थुई थुई नाचू लागली. संगीत आणि टेक्नॉलॉजी या दोघांच्या समन्वयातून नयनरम्य असे दृश्य वृंदावन गार्डनमध्ये पाहायला मिळू लागले. आता भारतासोबतच जगभरातील पर्यटक देखील या वृंदावन गार्डनला आवर्जून भेट देऊ लागले. या गार्डनची लोकप्रियता आस्था गायत कायम आहे आणि शांताराम बापूंच्या त्या गाण्याचा ही लोकप्रियता वाढवण्याला नक्की हातभार लाभलेला आहे. मित्रांनो, शांताराम बापू मराठी, पण त्यांचं मॅक्सिमम काम हे हिंदीमधलं, पण एक मराठी रसिक म्हणून आपल्या सर्वांना कायम त्यांचा अभिमान वाटतो. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. लेखिका म्हणून आपल्याला माहीत असलेल्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके या रेडिओच्या माध्यमातून रोजच कुठल्या ना कुठल्या तरी गाण्यातून आपल्याला भेटत असतात. कधी ते गाणं बाबूजींच्या आवाजातून आपल्यापर्यंत येतं, तर कधी लताबाईंच्या गोड आवाजात, तर कधी जयवंत कुलकर्णी यांच्या आनंदी आवाजातून आपल्यापर्यंत येत राहतं. मित्र हो, आज पाहूया शांताबाई शेळके यांचं आणखी एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी. प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी, कळेल का ते तुला कधी, काय उमलते मनामधी. प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी. आपल्या आयुष्यात आलेल्या या राजबिंड्या युवकावर या युवतीचं प्रेम जडलं आहे. दिवसा त्याच्याबरोबर काम करताना एक अनामिक आनंद तिला मिळत राहतो, पण रात्री उशिरापर्यंत जागी राहूनही ती फक्त त्याचाच विचार करत असते, आणि रात्री पडणाऱ्या स्वप्नात मात्र त्याच्या बाहुपाशात असल्याचं स्वप्न तिचा पाठलाग करत राहतं. प्रेमाची ही भावना शब्दातून व्यक्त कशी करावी हे मात्र तिला काही केल्या सुचत नाही आहे. म्हणूनच ती आपल्या प्रियकराला विचारते आहे, तुझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करायचं ठरवलं की माझ्या छातीत धडधडायला लागतं. माझं तुझ्यावर असलेलं हे अबोल प्रेम मी न सांगताही तुला कधी कळेल का? तुझ्याशी बोलत असताना मनाला खूप प्रसन्न वाटतं. तू बोलायला लागलास की तुझी बोलण्याची जादू मनाला भुरळ घालते. तू कामात दंग असतोस तेव्हाचं तुझं रूप डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतं. माझ्या मनात उमलत जाणारं तुझ्या प्रीतीचं हे कमळ मी न सांगताही तुला कधीतरी दिसावं असं सारखं या वेड्या मनाला वाटत राहतं. नजर भेटता नजरेला बिंबलोचनी ते ठसते. नजर भेटता नजरेला बिंबलोचनी ते ठसते. धडधडते काळी जवरी वीज नसांमधूनही घुसते. ओठांवर जे थरथरते ओळख शिलका सांग कधी. प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी. तुझ्या नजरेला जेव्हा जेव्हा माझी नजर मिळते तेव्हा काही क्षण मी तुझ्याकडे पाहत राहते, पण नंतर मात्र स्त्री सुलभ लज्जेमुळे माझे डोळे आपोआपच खाली वळतात. तरीही या डोळ्यासमोर माझ्या मनमोहनाची मूर्ती माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत असल्याचं मला जाणवत राहतं. माझं हृदय उगीच धडधडायला लागतं आणि तुझ्या नजरेतली प्रेमाची वीज नसानसात भिजल्यामुळे गोड शिरशिरी सर्वांगावर बराच वेळ तरंगत राहते. खूपदा व्यक्त होता होता ओठांच्या काठावर येऊनही शब्दातून व्यक्त न होणारी ही अव्यक्त प्रेमाची भावना तुला कधीतरी ओळखता येईल का? तसं झालं तर मग माझ्या इतकं भाग्यवंत कुणीही नसेल. पैल तीरावर मूर्ती तुझी वाट बघे मी ऐल तिरी. घुमतो पावा एक इथे सूर भरे लहरी लहरी. कसे पोचवू गीत तुला अफाट वाहे मध्ये नदी. प्रीती जडली तुझ्यावरी कळेल का ते तुला कधी. आपण जरी रोज भेटत असलो तरी कधीकधी मला वाटतं प्रेमनदीच्या या काठावर आपण दोघेही उभे असलो तरी मी नदीच्या एका बाजूला उभी राहून तुझ्याकडे पाहत असले आणि तू मला दिसत असलास तरी नदीच्या पैल तीरावर तू उभा आहेस. तुझ्या हृदयातून निघणारे स्नेहाच्या बासरीचे सूर या शांत वातावरणातून सहजपणे माझ्यापर्यंत येऊन पोचतात. मनाला चिंब करणाऱ्या त्या सुरांमधून माझ्याही हृदयात प्रीतीचं संगीत वाजायला लागतं खरं, पण हृदयविणा छेडणारं हे गीत स्त्री सुलभ लज्जेमुळे मी तुझ्यापर्यंत पोचू शकत नाही. आता तूच या प्रेमभावना कधी समजून घेशील याची मी वाट पाहते आहे. ताण सोसवे मुळी नहा, व्याकुळ झाला जीवाता, फुलल्या वाचून सुखायची अशीच काही प्रेमकथा. साध घातली मी तुझला, देशील ना पडसाद कधी, प्रीती जडली तुझ्यावरी, कळेल का ते तुला कधी. तुला माझं प्रेम समजावं म्हणून हा जीव व्याकुळ झाला आहे, तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे हे शब्द मात्र ओठांवर येऊन प्रयत्न करूनही बाहेर यायला तयार नाहीत. मनाच्या या द्विधा मनस्थितीमुळे निर्माण झालेला ताणही आता जास्त काळ सोसता येत नाही आहे. आपली ही प्रेमाची कहाणी वाऱ्यावर उडून तर जाणार नाही ना अशी शंका हल्ली माझ्या मनात येत राहते. म्हणूनच सगळं धैर्य एकवटून आज मी तुला जी साथ घातली आहे त्या माझ्या हाकेला तू प्रतिसाद देशील ना, तरच आपली ही प्रेमकथा फुलत राहील. संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गोड गाणं गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनीही समरसून गायलं आहे, त्यामुळे हे गोड गाणं नंतरही मनाच्या एका कोपऱ्यात पार्श्वसंगीतासारखं वाजत राहतं. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

अरे तो लो भैया, हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल।